0: आरभ्य उत्तराखण्डस्य द्विदिवसीय आधिकारिक प्रवासे भविष्यति। अस्मिन् प्रवासे राष्ट्रपतिः देहरादून स्थिते भारतीय सैन्य अकादमीत्यस्य 85-शतम नियमित पाठ्यक्रमस्य निरीक्षणं विधास्यति। भारतस्य खरीफ वपनर्तौ प्रविष्टे सति तैल बीज कृषेः अनुसंधान आधारित ज्ञानं कृषकाणां चलतूर भाषे प्रदातुं ऑयल सीड्स किसान मित्र नामनी व्हाट्सएप आधारित एआई परामर्श सेवा प्रकटीभूता। अत्रावधेयं यत् कृषि कृषक कल्याण मंत्रालयेन प्रख्यापितं यत् अनया नूतन व्यवस्थया भारतस्य कोऽपि तैल बीज कृषकः केवलं व्हाट्सएप माध्यमेन निःशुल्कं विश्वसनीयं तत्क्षणं च सस्य सम्बद्धं परामर्शं स्वभाषया सारल्येन प्राप्तुं शक्नोति। फिनलैंड देशे आयोजितायां कुंतरांत वार्तायां भागं गृहणन् विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकरः चिंतां प्रकटयन् अब्रवीत् यत् प्रचल्यमानाः वैश्विकाः संघर्षाः स्वक्षेत्रात् बहिरपि विश्वस्य उपरि भारं वर्धयन्ति। तेन कूटनीतौ अनुकूल परिस्थितीनां निर्माणाय तथा आपूर्ति श्रृंखलायाः विश्चक निवारणाय विविधीकरणाय च बलं प्रदत्तम्। भारतस्य ऊर्जा नीतिं ब्रुवन् मन्त्रिणा प्रख्यापितं यत् भारतस्य ऊर्जा चयनं राष्ट्रहितेन प्रेरितमस्ति, यत्र उपलब्धता मूल्य सुलभता च प्रमुखा वर्तते। वाणिज्योद्योग मंत्री पीयूष गोयलः अद्यारभ्य स्विट्जरलैंड देशस्य द्विदिवसीय आधिकारिक यात्रायां भविष्यति। यात्रायामस्यां मंत्री स्विट्जरलैंड देशस्य राष्ट्रपतिना गाय पार्मेलिन इत्यनेन सह मिल्यात्। श्री गोयलः तत्रत्य भेषजोद्योगस्य प्रमुख प्रतिनिधिभिः साकमपि विचार विनिमयं करिष्यति। वाणिज्योद्योग मंत्रालयेन उक्तं यत् एषः प्रवासः भारत स्विट्जरलैंड आर्थिक सहयोगं सुदृढं करिष्यति, सहैव भारत EFTA व्यापार आर्थिक संधेः कार्यान्वयनस्य चर्चां सुगमां करिष्यति। एतदतिरिच्य मंत्री ज्यूरिक नगरे स्विस विपणिभिः निवेशकैः च सह मिलित्वा द्विपक्षीय व्यापारस्य निवेशस्य संस्थागत सहयोगस्य विस्ताराय अवसराणां गवेषणं च विधास्यति। सिडनी नगरे प्रचल्यमानायाः ऑस्ट्रेलियन ओपन बैडमिंटन स्पर्धायाः महिला एकल वर्गे पीवी सिंधु तन्वी शर्मा च सफलताम् अवाप्य प्रागुपान्त्य चक्रं प्रविष्टवत्यौ। आगामी क्रीडायां सिंधुः चेन यूयू इत्यनया सह स्पर्धिष्ठ। पश्चात् पुरुष एकल वर्गे किरण जॉर्ज सनी दयानन्दः तरुण मेनिपल्ली च स्वस्व क्रीडासु पराभूताः। इति वार्ताः।
1: ಬಾಲ ಮತ್ತು ಕಿಶೋರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇಡುವುದು ಕೇವಲ ತಪ್ಪಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದು ಶಿಕ್ಷಾರ್ಹ ಅಪರಾಧ.
2: ಬಾಲ್ಯವನ್ನ ಕಸಿದುಕೊಳ್ಳುವವರ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನು ಕಠಿಣವಾಗಿದೆ.
1: ಕಾನೂನು ಉಲ್ಲಂಘಿಸಿದವರಿಗೆ 6 ತಿಂಗಳಿಂದ 2 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆ, 20,000-50,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ದಂಡ ಅಥವಾ ಎರಡನ್ನೂ ವಿಧಿಸಲಾಗಬಹುದು.
2: ಬನ್ನಿ, ಬಾಲ ಕಾರ್ಮಿಕ ಮುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ನಿರ್ಮಿಸೋಣ.
3: ಕಾನೂನು ಪಾಲಿಸಿ, ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಉಳಿಸಿ.
2: ಪ್ರಕಟಣೆ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ.
4: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 7:15ಕ್ಕೆ ವಿಶ್ವ ಬಾಲಕಾರ್ಮಿಕ ಪದ್ಧತಿ ವಿರೋಧಿ ದಿನ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ಬಿ ರವಿಕುಮಾರ್, ಜಂಟಿ ಆಯುಕ್ತರು, ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ. ಇನ್ನು 7:45ಕ್ಕೆ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು, 8:30ಕ್ಕೆ ಮಿಕ್ಸ್ ಮೆಲೋಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 9:05ಕ್ಕೆ ಗೆಲುವಿನ ಗುಟ್ಟು ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನೈಪುಣ್ಯತೆ, ಕೌಶಲ್ಯ ಹಾಗೂ ಯಶೋಗಾಥೆ ಒಳಗೊಂಡ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರಣಿ ಗೆಲುವಿನ ಗುಟ್ಟು, ಸಂವೇದನಾಶೀಲ ನೈಪುಣ್ಯತೆಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ಷಮತೆ ಸಾಧಿಸುವ ಮಾರ್ಗ, ಈ ಕುರಿತು ಪಿಎಸ್ ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ವಿಭಾಗದ ಸಹಾಯಕ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾದ ರಾಕೇಶ್ ಎಂಕೆ ಅವರಿಂದ ಮಾಹಿತಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಪಿಎಸ್ ಸಮೂಹ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಂಸ್ಥೆ ಶಿವಮೊಗ್ಗ. 9:20ಕ್ಕೆ ಗಾಂಧಿ ಸ್ಮೃತಿ, 9:30ಕ್ಕೆ ಸಿನಿತರಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕಾಡು ಕುರಿತ ಚಿತ್ರಗಳು ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ ರಾಣಿ ಬಾಳೆಕೊಪ್ಪ. 10:00ಗೆ ಹಾಡು ಮಾತಾಡು ಶುಕ್ರವಾರದ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಕಟ್ಟೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಿಎಸ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಅಂಡ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಶಿವಮೊಗ್ಗ ಈ ಕಾಲೇಜಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ನೇರ ಪ್ರಸಾರ.

0: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी एतदपि अवदत् यत् सर्वकारः याः महिलाः आर्थिक रूपेण स्वतन्त्राः भवितुं दीर्घकालं यावत् प्रयतन्त्यः आसन् ताः स्वसहायता समूहान् सक्रियतया समर्थयन्तीति। प्रधानमंत्री इतोपि अधोरेखितवान् यत् सर्वकारस्य प्रयत्नाः मर्यादायाम् अवसरेषु सशक्तिकरणे च निहिताः सन्तीति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जून मासस्य चतुर्दश दिनांके फ्रांस देशस्य नीस नगरं गमिष्यति। तदैव फ्रांस स्लोवाकिया देशयोः द्वयोः राष्ट्रयोः यूरोपीय यात्रायाः प्रथमः चरणः भविष्यति। अस्मिन् वर्षे फरवरी मासे द्वयोः राष्ट्रयोः सम्बन्धः विशेष वैश्विक सामरिक सहभागित्व रूपेण वर्धितस्यानन्तरं राष्ट्रपतिना इम्मेन्युअल मैक्रों इत्यनेन सह एतत्तस्य प्रथमं द्वैपाक्षिकं शिखर सम्मेलनं भविष्यति। अतः अस्याः यात्रायाः विशेषं महत्वं वर्तते। एवियन नगरे G7 शिखर सम्मेलने भागं गृहीतुं फ्रांस देशं प्रत्यागमनात् प्राक् नीस नगरात् श्रीमोदी स्लोवाकिया देशं गमिष्यति, यत्र भारतं दक्षिण विश्वेत्यस्य प्रमुखस्वर रूपेण भागं ग्रहीष्यति। केन्द्रीय गृहमन्त्रिणा अमितशाहेन नवदेहल्यां श्री अमरनाथ यात्रायाः सज्जतायाः समीक्षार्थम् उच्चस्तरीय सभायाः अध्यक्षता कृता। अस्यां सभायां सेनाध्यक्षः उपेन्द्र द्विवेदी, राष्ट्रिय सुरक्षा परामर्शकः अजित डोभालः, जम्मू कश्मीरस्य उपराज्यपालः मनोज सिन्हा, CRPF, BSF, CISF, ITBP अथ SSB इत्यस्य महानिदेशकाः अपि उपस्थिताः आसन्। अमरनाथ यात्रा जुलाई मासस्य तृतीय दिनाङ्कादारभ्य अगस्त मासस्य 28 दिनाङ्क पर्यन्तं भविष्यति। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सौम्यैव कार्यक्रमोऽयम् आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ओन ए आई आर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। सर्वकारेण संस्थागत औद्योगिक वाणिज्यिक ग्राहकेभ्यः खुदरेति विक्रय केन्द्रेभ्यः मोटर स्पिरिट इत्याख्यम् उच्चगति डीजल इत्यस्य क्रयणं प्रतिबन्धितमस्ति। सहैव हि तेभ्यः स्वकीय उपभोक्तृ पम्पाख्येभ्यः विक्रय केन्द्रेभ्यः स्वकीय आवश्यकतां प्राप्तुम् आदिष्टमस्ति। पश्चिम एशिया देशे वर्तमान संकटम् अभिलक्ष्य वैश्विक आपूर्ति श्रृंखलासु मध्य व्यवधाने स्थानीय अभावान् निवारयितुम् अयं निर्णयः कृतोऽस्ति। एकस्याम् अधिसूचनायां पेट्रोलियम प्राकृतिक गैस इति मन्त्रालयः अवदत् यत् 90 दिवस पर्यन्तं एते प्रतिबन्धाः प्रवर्तन्ते इति। विदेश मन्त्रालयेन संयुक्त राज्य अमेरिका देशस्य जॉर्ज डी अफेयर्स जेसन मिंक्स इत्यमुम् आहूय ओमान तटे वाणिज्यिक नौकायाम् आक्रमणस्य विरोधः प्रकटितः। ह्यः 20 भारतीय कर्मचारिभिः सह एकस्याम् अन्यस्याम् नौकायाम् आक्रमणम् अभवत्। अमेरिकी राजदूतः नवदिल्ल्यां विदेश मन्त्रालयस्य अपर सचिवेन आहूतः। अयं द्वितीयः अवसरः अस्ति यदा अमेरिका देशस्य राजदूतः मन्त्रालयेन आहूतः। प्रारम्भे लुप्ताः इति सूचिताः त्रयः भारतीय नाविकाः एकस्मिन् आक्रमणे मृताः इति पुष्टीकृतमस्ति। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः अद्यारभ्य द्विदिवसीय यात्रायां देहरादून नगरं सम्प्राप्तवती। उत्तराखण्डस्य राज्यपालेन सेवानिवृत्तेन लेफ्टिनेंट जनरल गुरमीत सिंह इत्यनेन मुख्यमन्त्रिणा पुष्कर सिंह धामिना सह तस्याः स्वागतं विहितम्। निर्धारित कार्यक्रमानुसारं राष्ट्रपतिः अद्य देहरादून नगरस्य राष्ट्रपति निकेतनं गत्वा 32.1 एकड़ परिमितेषु क्षेत्रेषु विकसितस्य राष्ट्रपति उद्यानस्य सांप्रतिक निर्माण विकासयोः कार्याणाम् अवलोकनं करिष्यति। भारत ऋतु विज्ञान विभागः अवदत् यत् श्वः यावत् वायव्य भारते आर्द्र ऋतुः अनुवर्तते, यत्र प्रजंड वातेन शिलावृष्ट्या च सह मेघावृष्टेः संभावना विद्यते। ऋतु विज्ञान विभागानुसारं अग्रिमद्वयोः त्रिषु वा दिवसेषु कर्णाटक तेलंगाना आन्ध्रप्रदेश पश्चिम बंगाल बिहार छत्तीसगढ़ ओडिशा झारखंड उत्तर प्रदेशस्य च केषुचित् भागेषु नैऋत्य प्रावृतः अग्रे गमनीया परिस्थितिः अनुकूला अस्तीति अनुमितमस्ति। अन्ते शोकास्पदम् एकम् एका वार्ता प्रसिद्धः भारतीयः लक्ष्यभेदन स्पर्धा प्रशिक्षकः क्रीडकश्च पूर्व एशियन गेम्स स्वर्ण पदक विजेता जसपाल राणा दिवंगतः सः 51 वर्षीयः आसीत् भारतीय राष्ट्रीय राइफल संघस्य अध्यक्ष कलिकेश नारायण सिंह देवस्य अनुसारं श्री राणा गतरात्रौ दिल्ल्याः चिकित्सालये अन्तिमं श्वासम् अगृह्णात् राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी इत्यादयः नेतारः जसपाल राणा वर्यस्य निधने शोकं प्रकटितवन्तः अस्मिन् वर्षे फीफा विश्वकप क्रीडायां टोरंटो नगरे ग्रुप बी क्रीडायां कनाडा देशः बोस्निया हर्जेगोविना देशेन सह क्रीडति अन्ते मुख्य वार्ताः पुनरेकवारम् प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना कथितं यत् राष्ट्रनिर्माणस्य पूर्णक्षमतायाः साक्षात्काराय गतद्वादश वर्षेषु सर्वकारेण महिलाभ्यः अनुकूलं वातावरणं निर्मितम् गृहमन्त्री अमितशाहः नवदेहलीनगरे श्री अमरनाथयात्रायाः सज्जतायाः समीक्षार्थम् उच्चस्तरीयोपवेशनस्य अध्यक्षताम् अकरोत् केन्द्रीयप्रशासनेन उद्योगमुद्दिश्य पेट्रोलपम्प इत्येतेभ्यः पेट्रोल डीजल इत्येतयोः क्रयणं प्रतिबन्धितम् संयुक्तराष्ट्रसङ्घः ओमानदेशस्य तटे तैलनौकास्थानां भारतीयनाविकानाम् उपरि कृताक्रमणानां निन्दाम् अकरोत् भारतीयस्य दिग्गज लक्ष्यभेदन स्पर्धायाः क्रीडकस्य प्रशिक्षकस्य च जसपाल राणा इत्यस्य 51 वयसि मृत्युः अभवत् अपि च अस्मिन् वर्षे फीफा विश्वकप क्रीडायां टोरंटो नगरे ग्रुप बी क्रीडायां केनडा देशः बोस्निया हर्जेगोविना देशेन सह क्रीडति इति वार्ताः
1: नम मुंदिन कार्यक्रम इदीग आरंभ ಆಕಾಶವಾಣಿ ಅವಲೋಕನ
2: ವಿಷಯ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ಥಿರ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸುತ್ತಿರುವ ಭಾರತ ಬರೆದವರು ಸಂತೋಷ್ ಓದುತ್ತಿರುವವರು ಶಾಂತಲಾ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಕಳೆದ 12 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ದೇಶದ ಆರೋಗ್ಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಗಮನಾರ್ಹವಾಗಿ ಬಲಪಡಿಸಿದೆ 44 crore ಹೆಚ್ಚು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ವಿಮೆ ಮಾಡಿದೆ ಮತ್ತು 1.86 lakh ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೈಕೆ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ 18,000 ಜನೌಷಧಿ ಕೇಂದ್ರಗಳ ಮೂಲಕ ಈಗ ಜೆನೆರಿಕ್ ಔಷಧಿಗಳು ಮಾರುಕಟ್ಟೆ ಬೆಲೆಗಿಂತ ಶೇಕಡ 50-90% ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿದೆ 47 crore ಹೆಚ್ಚು ಟೆಲಿಮೆಡಿಸಿನ್ ಸಮಾಲೋಚನೆಗಳನ್ನು ನಡೆಸಲಾಗಿದೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜುಗಳು ದ್ವಿಗುಣಗೊಂಡಿದೆ 2014 ನೂತನ ಏಮ್ಸ್ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಔಷಧವು ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಔಪಚಾರಿಕವಾಗಿ ಸಂಯೋಜಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ 2014 ತಾಯಂದಿರು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಮರಣ ಪ್ರಮಾಣವು ಗಮನಾರ್ಹವಾಗಿ ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ ಕ್ಷಯರೋಗವು ಜಾಗತಿಕ ದರಕ್ಕಿಂತ 2 times ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ ಮತ್ತು ಮಲೇರಿಯಾ ರೋಗವು ಶೇಕಡ 78% ತಗ್ಗಿದೆ ಇತರ ವಿವಿಧ ರೋಗಗಳ ಹರಡುವಿಕೆಯೂ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಿದೆ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈ ಲಾಭಗಳು ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಆರೋಗ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯತ್ತ ಭಾರತದ ಸ್ಥಿರ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸುತ್ತದೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಾದ ಹೆಚ್ಚಿನ ರೋಗಿಗಳು ತಮ್ಮ ಆರೈಕೆಗೆ 1,100 rupees ಕಡಿಮೆ ಪಾವತಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬಡ ಕುಟುಂಬಗಳು ಇದರಿಂದ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ ಇವು ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಜನರ ನಂಬಿಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಸಂಕೇತಗಳಾಗಿವೆ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸರ್ಕಾರಿ ಆರೋಗ್ಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಆರೋಗ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯತ್ತ ಭಾರತ ಪ್ರಗತಿಗೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ ವಿಮಾ ಯೋಜನೆಗಳಿಂದ ಆರೋಗ್ಯ ಮೂಲಸೌಕರ್ಯದ ವಿಸ್ತರಣೆಯವರೆಗೆ ಕಳೆದ 12 ಭಾರತ ತನ್ನ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಅಡಿಪಾಯಗಳನ್ನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಪುನರ್ನಿರ್ಮಿಸಿದೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆರೋಗ್ಯ ಮಿಷನ್ ಅದರ ಅಸಂಖ್ಯಾತ ರೋಗ ನಿಯಂತ್ರಣ ಮತ್ತು ಆರೈಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳೊಂದಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿಸುತ್ತಿದೆ ಕೃತಕ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ ಅಳವಡಿಕೆಯ ಜೊತೆಗೆ ಹೊಸ ಮತ್ತು ಬಲವಾದ ಡಿಜಿಟಲ್ ಆರೋಗ್ಯ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಯನ್ನು ಮುಂದಿನ ಹಂತಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯುತ್ತಿದೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಪೂರೈಸಲು ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಅಗತ್ಯವಿರುವ ವೈದ್ಯರು ಮತ್ತು ದಾದಿಯರಿಗೆ ತರಬೇತಿ ನೀಡುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಸರ್ಕಾರ ದ್ವಿಗುಣಗೊಳಿಸಿದೆ ಈ ಬದಲಾವಣೆಗಳ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ವಿಶ್ವದ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷೆಯ ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಆರೋಗ್ಯ ವಿಮಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ್ ಯೋಜನೆ ಇದನ್ನು 2018 ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಯಿತು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಗುಣಮುಖವಾಗದ ರೋಗಗಳ ಏರಿಕೆ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಚಿಕಿತ್ಸಾ ವೆಚ್ಚಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಮುಂಬರುವ ಆರೋಗ್ಯ ರಕ್ಷಣಾ ಸವಾಲುಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿದೆ. ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಿಭಾಯಿಸಲು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 2018 ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜನ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಇದು ಈಗ ವಿಶ್ವದ ಅತಿದೊಡ್ಡ ಸಾರ್ವಜನಿಕ ನಿಧಿಯ ಆರೋಗ್ಯ ಭರವಸೆ ಯೋಜನೆಯಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿದೆ. ಈ ಯೋಜನೆಯು

0: ನಮ್ಮ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೆ ತಾವು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಭದ್ರಾವತಿ ಆಕಾಶವಾಣಿ FM ಕೇಂದ್ರದಿಂದ ತಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್.
1: ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್, ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮಗೆ ಭಾಗವಹಿಸಲು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.
2: ಇಂದಿನ ಕೃಷಿ ರಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಅಡಿಕೆ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಕೊಳೆ ರೋಗಗಳ ನಿರ್ವಹಣೆಯಲ್ಲಿ ಬೋಡೋ ದ್ರಾವಣದ ಮಹತ್ವದ ಕುರಿತು ಶಿವಮೊಗ್ಗದ ಕೃಷಿ ಮತ್ತು ತೋಟಗಾರಿಕಾ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಶೃಂಗೇರಿಯಲ್ಲಿ ಸಹಾಯಕ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವ ಡಾಕ್ಟರ್ ಸಂಜೀವ್ ಜಕಾತಿಮಠ್ ಅವರ ಸಂದರ್ಶನವನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಇವರನ್ನು ಸಂದರ್ಶಿಸಿದವರು ಡಾಕ್ಟರ್ SM ಸುಧಾಕರ್. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೇಳಿ ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ ಈ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ.
3: ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ 2026 ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ.
4: ಸರ್, ಅಪ್ನ ಪರಿಚಯ ದೇದಿಜಿ.
5: ಮೈ ಡಾಕ್ಟರ್ KH ಸಿಂಗ್, ನಿದೇಶಕ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೋಯಾಬೀನ್ ಅನುಸಂಧಾನ ಸಂಸ್ಥಾನ ಇಂದೋರ್. ಕಿಸಾನ್ ಭಾಯು ನಮಸ್ಕಾರ. ಸೋಯಾಬೀನ್ ಕಿ ಬುವಾಯಿ ಕಾ ಸಮಯ ಲಗಭಗ್ ಆ ಚುಕಾ ಹೈ ಔರ್ ಜೈಸಾ ಕಿ ಆಪ್ ಜಾನ್ತೇ ಹೈ ಕಿ ಸೋಯಾಬೀನ್ ಮಧ್ಯ ಪ್ರದೇಶ್ ಮೇ ಬಹುತ್ ಹಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಫಸಲ್ ಹೈ. ಲಗಭಗ್ 20 ಜಿಲ್ಲೋ ಮೇ ಯಹಾಂ ಬಡೆ ಪೈಮಾನೆ ಪರ್ ಸೋಯಾಬೀನ್ ಕಿ ಖೇತಿ ಕಿ ಜಾತಿ ಹೈ. ತೋ ಜೈಸೆ ಜೈಸೆ ಸಮಯ ಆತಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ, ಕುಛ್ ಪ್ರಮುಖ ಬಾತೇ ಆಜ್ ಹಮ್ ಚರ್ಚಾ ಕರೆಂಗೇ ಜಿನ್ಕಾ ಆಪ್ಕೋ ಧ್ಯಾನ್ ರಖನಾ ಚಾಹಿಯೇ. ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಬುವಾಯಿ ಕಾ ಸಮಯ. ಸೋಯಾಬೀನ್ ಕಿ ಬುವಾಯಿ ಜಬ್ ಪಹಲಿ ವರ್ಷಾ ಹೋ ಜಾಯ್ ಔರ್ ಹಮಾರಾ ಯೇ ಕಹನಾ ಹೈ ಕಿ ಯದಿ 100 ಮಿಲಿಮೀಟರ್ ವರ್ಷಾ ಹೋ ಜಾಯ್ ತಬ್ ಬುವಾಯಿ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೇ. ಸಮಯ ಕೆ ಅನುಸಾರ ಯದಿ ಆಪ್ ಚಲೇ ತೋ 20 ಜೂನ್ ಕೆ ಆಸ್ ಪಾಸ್ ಇಸ್ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಮಾನ್ಸೂನ್ ಆ ಜಾತಾ, ವರ್ಷಾ ಪ್ರಾರಂಭ ಹೋ ಜಾತಿ ಹೈ. ತೋ 20 ಜೂನ್ ಸೆ ಲೇಕರ್ ಕೆ ಔರ್ 30 ಜೂನ್ ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ಆಪ್ಕೋ ಬುವಾಯಿ ಕರ್ ದೇನಿ ಚಾಹಿಯೇ. ದೂಸರಿ ಸಬ್ಸೆ ಬಡಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಬಾತ್ ಹೈ ಕಿ ಖೇತ್ ಕಿ ತಯಾರಿ ಕ್ಯಾ ಕರೇ, ಕೌನ್ ಸಾ ಬೀಜ ಲಗಾಯೆ, ಬೀಜ ಕಾ ಉಪಚಾರ ಕೈಸೆ ಕರೇ ಔರ್ ಬುವಾಯಿ ಕಿ ಕ್ಯಾ ವಿಧಿ ಅಪನಾಯೆ. ತೋ ಇನ್ ಮೇ ಜೋ ಆಜ್ ಸಮಯ ಶುರು ಹೋ ಗಯಾ ಹೈ ಕಿ ಹಮೇ ಅಪನೇ ಖೇತ್ ಕಿ ತಯಾರಿ ಕೈಸೆ ಕರ್ನಿ ಹೈ. ಆಪ್ ಅಭಿ ಕೇ ಜೋ ಮೌಸಮ್ ದೇಖ್ ರಹೇ ಹೈ, ಇತ್ನಿ ತಾಪಮಾನ್ ಬಹುತ್ ಬಡಾ ಹುವಾ ಹೈ ಔರ್ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಧೂಪ್ ಔರ್ ತಾಪಮಾನ್ ಕೆ ಕಾರಣ ಯೆ ಸಮಯ ಬಹುತ್ ಉಪಯುಕ್ತ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಖೇತ್ ಮೇ ಗಹರಿ ಜುತಾಯಿ ಕರ್ಕೆ ಉಸೆ ಖೋಲ್ ಕರ್ಕೆ ರಖೇ, ಜಿಸ್ಸೆ ಉಸ್ಮೇ ಜೋ ಪಿಛ್ಲೇ ಸಾಲೋ ಸೆ ಬಿಮಾರಿ ಔರ್ ಕೀಟೋ ಕೆ ಜೀವಾಣುವೋ ಕೆ ಅವಶೇಷ ರಹ ಗಯೇ ಹೈ ವೋ ನಷ್ಟ ಹೋ ಜಾಯೆ. ತೋ ಖೇತ್ ಮೇ ಆನೆ ವಾಲೆ ಸಮಯ ಮೇ ಬಿಮಾರಿ ಕಮ್ ಹೋಗಿ. ಜೈಸೆ ಹಿ ವರ್ಷಾ ಕಾ ಆಗಮನ್ ಹೋ, ಆಪ್ಕೋ ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಧ್ಯಾನ್ ದೇನಾ ಹೈ ಕಿ ಕ್ಯೂಂಕಿ ಸೋಯಾಬೀನ್ ಕಿ ಫಸಲ್ ಮಾನ್ಸೂನ್ ಮೌಸಮ್ ಕಿ ಫಸಲ್ ಹೈ. ಕಭೀ ಬಹುತ್ ಅಧಿಕ ವರ್ಷಾ ಹೋತಿ ಹೈ ಜಿಸ್ಸೆ ಪಾನಿ ಭರ ಜಾತಾ ಹೈ, ಫಸಲ್ ಕೆ ಲಿಯೆ ಬಹುತ್ ನುಕ್ಸಾನ್ದಾಯಕ ಹೈ. ಔರ್ ಕಭೀ ಕಭೀ ಲಂಬಾ ಗ್ಯಾಪ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ, ವರ್ಷಾ ನಹೀ ಹೋತಿ ತೋ ಸೂಖೆ ಕಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಂ ಬನ್ ಜಾತಿ ಹೈ. ಇನ್ ದೋನೋ ಪ್ರಕಾರ ಕಿ ವಿಪದಾಓಂ ಸೆ ಹಮೇ ಜೋ ಮುಖ ನಿವಾರಣ ಹೋಯೆ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಮೇಡ್ ಬನಾ ಕರ್ಕೆ ಯಾ ಕಹತೆ ಹೈ ಜಿಸ್ಸೆ ರೇಸ್ಡ್ ಬೆಡ್ ಮೆಥಡ್ ಯಾನಿ ಬಂಡ್ ಬನಾ ಕರ್ಕೆ ಉಸ್ಕೆ ಊಪರ್ ಬುವಾಯಿ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೇ. ತೋ ಇಸ್ಸೆ ದೋನೋ ಪ್ರಕಾರ ಕಿ ಸಮಸ್ಯಾಓಂ ಕಾ ಸಮಾಧಾನ ಹೋಗಾ. ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಕುಛ ಮಶೀನೆ ಭಿ ಆ ಗಯಿ ಹೈ ಜಿಸ್ಸೆ ಬ್ರೋಡ್ ಬೆಡ್ ಫರೋ BBF ಔರ್ ಉಸ್ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರ ಉಸ್ಪರ್ ಸಬ್ಸಿಡಿ ಭಿ ದೇತಿ ಹೈ. ಯದಿ ಆಪ್ ಉಸ್ಪರ್ ಭಿ ಕರ್ ದೇಂಗೇ ಏಕ್ ಬೆಡ್ ಮೇ ಚಾರ್ ಚಾರ್ ಲೈನ್ ಕಿ ಬುವಾಯಿ ಹೋ ಜಾತಿ ಹೈ, ತೋ ವೋ ಭಿ ಇಸ್ಮೇ ಕಾಫಿ ಯೋಗದಾನ್ ದೇತಿ ಹೈ ಕಿ ಹಮೇ ಸೂಖೆ ಔರ್ ಪಾನಿ ಕಿ ಭರಾವ್ ಸೆ ದೋನೋ ಸೆ ರಾಹತ್ ಮಿಲೆ. ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಬುವಾಯಿ ಕಿ ವಿಧಿ ಹೋಗಿ, ಅಬ್ ಆಪ್ಕೋ ಕೌನ್ ಸಾ ಬೀಜ ಲಗಾನಾ ಹೈ. ತೋ ಕಿಸಾನ್ ಭಾಯಿಯೋ ಇಸ್ಕಾ ನಿರ್ಧಾರಣ ಹಮ್ ಇಸ್ ಬಾತ್ ಪೇ ಕರ್ತೇ ಹೈ ಕಿ ಸೋಯಾಬೀನ್ ಕೆ ಬಾದ್ ಆಪ್ ಅಪ್ನೇ ಖೇತ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಲಗಾನೆ ಜಾ ರಹೇ ಹೈ. ಅಧಿಕಾಂಶತಃ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮೇ ಸೋಯಾಬೀನ್ ಕೆ ಬಾದ್ ಯಾ ತೋ ಗೇಹೂಂ ಕಿ ಔರ್ ಯಾ ಚನೆ ಕಿ ಖೇತಿ ಹೋತಿ ಹೈ. ತೋ ಇನ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೋ ಮೇ ಯದಿ ಆಪ್ ಸೋಯಾಬೀನ್ ಕೆ ಬಾದ್ ಚನಾ ಯಾ ಗೇಹೂಂ ಲೇನೆ ಜಾ ರಹೇ ಹೈ, ತೋ ಕೃಪಯಾ ಏಸಿ ಸೋಯಾಬೀನ್ ಕಿ ಕಿಸ್ಮೇ ಬೋಯೇ ಜೋ ಲಂಬೆ ಸಮಯ ಮೇ ಪಕ್ತಿ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಜ್ಯಾದಾ ಪೈದಾವಾರ್ ದೇತಿ ಹೈ. ಜೈಸೆ 110 ದಿನ ಮೇ ಪಕ್ನೆ ವಾಲಿ ಆಜಕಲ್ JS 2172 ಬಡಿ ಅಚ್ಚಿ ಕಿಸ್ಮ ಹೈ ಔರ್ ಯದಿ ಆಪ್ ಉಸ್ಕಾ ಬೀಜ ಲಾ ಕರ್ಕೆ ಲಗಾಯೆಂಗೆ ತೋ ಆಪ್ಕೋ ಜ್ಯಾದಾ ಪೈದಾವಾರ್ ಮಿಲೇಗಿ. ಪರ್ ಕುಛ್ ಕಿಸಾನ್ ಭಾಯಿ ಏಸೆ ಭಿ ಹೋತೆ ಹೈ ಜಿನ್ಹೇ ಸೋಯಾಬೀನ್ ಕೆ ತುರಂತ ಬಾದ್ ಯಾ ತೋ ಆಲೂ ಕಿ ಫಸಲ್ ಲಗಾನಿ ಹೈ ಅಕ್ಟೂಬರ್ ಮೇ ಹೀ, ಯಾ ಪ್ಯಾಜ್ ಲಗಾನಿ ಹೈ, ಲಹಸುನ್ ಲಗಾನಾ ಹೈ, ತೋ ಉನ್ಕೆ ಪಾಸ್ ಸಮಯ ನಹೀ ಹೈ ಜ್ಯಾದಾ. ತೋ ಉನ್ಹೇ 90 ಸೆ 95 ದಿನ ಮೇ ಪಕ್ನೆ ವಾಲಿ ಶಾರ್ಟ್ ಡ್ಯೂರೇಷನ್ ಸೋಯಾಬೀನ್ ಕಿ ವೆರೈಟಿ ಜೈಸೆ NRC 150 ಯಾ JS 2212 ಯಾ JS 2433 ಯಾ JS 2216 ಇನ್ಮೇ ಸೆ ಜಿಸ್ ಕಿಸ್ಮ ಕಾ ಭಿ ಬೀಜ ಆಪ್ಕೋ ಮಿಲ್ ಜಾಯೆ ಉಸ್ಕಾ ಲಗಾ, ಯೇ ನಯೀ ಕಿಸ್ಮೇ ಹೈ ಔರ್ ಇನ್ಸೆ ಆಪ್ಕೋ ಕಮ್ ಸಮಯ ಮೇ ಭಿ ಭರ್ಪೂರ್ ಪೈದಾವಾರ್ ಮಿಲೇಗಿ. इसके साथ साथ जो बातें ध्यान रखनी है कि अभी क्या होता है, जैसे ही हम बुवाई करने जा रहे हैं, आप क्या देखेंगे कुछ ही दिन बाद उसमें खरपतवार की समस्या पैदा हो जाएगी, तो उस समस्या का निराकरण भी आपको पहले ही कर लेना है। यानी जैसे ही बुवाई खत्म होती है तुरंत ही प्री इमरजेंस हर्बिसाइड आपको स्प्रे करना होता है। ये अगर आप स्प्रे कर देंगे, जैसे डाइकोसलम नाम का एक हर्बिसाइड आता है, अगर आप इन हर्बिसाइड का प्री इमरजेंस का स्प्रे अभी कर देंगे बुवाई के तुरंत बाद, तो आने वाले 15-20 दिन तक जो खरपतवार हैं वो नियंत्रण में रहेंगे। बुवाई करने के बाद आपको ये ध्यान रखना, एक और चीज जो मैं थोड़ा सा भूल गया कि आपको पंक्ति से पंक्ति की दूरी, यदि आप शॉर्ट ड्यूरेशन वैरायटी लगा रहे हैं जो कम फैलती हैं, तो 30 सेंटीमीटर पर लगानी चाहिए, और यदि आप लंबी अवधि की लगा रहे हैं तो वो 45 सेंटीमीटर पंक्ति से पंक्ति की दूरी मेंटेन करें तो ज्यादा पैदावार मिलती है। अब बात आती है कि फसल लग गई, 20 दिन की हो गई, 25 दिन की हो गई, लगातार बारिश हो रही है, हमें जैसे ही मौका मिले, कभी 2-3 दिन बारिश नहीं हुई, तो किसान भाइयों को ये करना चाहिए कि आजकल ट्रैक्टर माउंटेड जिसे हम बोलते हैं डोरा चलाना, जो टिलेज के लिए बहुत अच्छा है, आप लाइनों के बीच में उसे चला देंगे तो एक जुताई टाइप ही हो जाती है, तो जो हवा पौधे को मिलनी चाहिए लेकिन कंटिन्यूस रेन के कारण नहीं मिल पा रही, वो अंदर तक पहुंच जाएगी और उनकी जड़ों का विकास अच्छा होगा। और इस प्रक्रिया के द्वारा, यानी डोरा चलाने से, या पुराने लोग बैलों के माध्यम से भी चलाते थे, या अभी पावर टेलर भी आ गए हैं जो हर लाइन के बीच में चलाई जा सकती है, तो इससे क्या होगा कि खरपतवार की समस्या भी नियंत्रित होगी और हवा का आवागमन होने से पौधों की जड़ों का विकास भी बहुत अच्छा होगा। तो इन दिनों, तो अभी आपको मैंने जो 40 दिन तक की स्थिति बता दी, फूल आने से पहले पहले आपको इन चीजों का ध्यान रखना है, और यदि कोई भी अन्य जानकारी आपको प्राप्त करनी है, राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान संस्थान से आप संपर्क कर सकते हैं, और हम हर वीक में एक साप्ताहिक सलाह किसानों के लिए YouTube के माध्यम से, हमारी वेबसाइट पर, WhatsApp ग्रुप्स के द्वारा हम देते हैं कि भाई आने वाले सप्ताह में आपको क्या क्या चीजों का ध्यान रखना है। ये सब का यदि आप ध्यान रखेंगे तो मुझे पूरा विश्वास है कि 20 से 25 क्विंटल प्रति हेक्टेयर सोयाबीन की पैदावार ले पाने में सक्षम होंगे। धन्यवाद।
3: ಇದುವರೆಗೆ ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ 2026 ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿದಿರಿ. ಪ್ರಸ್ತುತಿ ಹಾಗೂ ನಿರ್ಮಾಣ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ಎಂ ಸುಧಾಕರ್. ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ 2026 ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ.
6: किसान भाइयों नमस्कार, हम हैं ग्राम रमसिया में, ये की ग्राम पंचायत सदालतपुर में आ रहा है, और यहाँ से खेत बचाओ अभियान का आज से शुभारंभ कर रहे हैं केंद्रीय कृषि मंत्री आदरणीय श्री शिवराज सिंह जी चौहान। तो आइए हम यहाँ जो विशेषज्ञ उनसे बातचीत करते हैं। सर, आप अपना परिचय देंगे?
7: मैं कोमल प्रसाद भगत, उप संचालक कृषि रायसेन हूँ, और जो आज का जो कार्यक्रम है खेत बचाओ अभियान, माननीय कृषि मंत्री श्री शिवराज जी चौहान जी के मार्गदर्शन में पूरा एक महीना कार्यक्रम में चलेगा, 1 जून से लेकर 30 जून तक। इस कार्यक्रम का जो मुख्य उद्देश्य है, खेती में जो किसान भाई जो अधिक मात्रा में उर्वरकों का उपयोग करते हैं और नियमित रूप में उर्वरकों का उपयोग करते हैं, उनको यानी हमें समझाइश देना है। सबसे पहले तो हमें यानी किसानों की खेतों की मिट्टी की नमूना लेना है, और उनकी जो रिपोर्ट आती है उसके आधार पर ही संतुलित मात्रा में उर्वरकों को उपयोग करने के लिए किसान भाइयों को सलाह देना है। साथ ही साथ किसान भाई में कुछ भ्रांति है कि मात्र DAP का ही उपयोग करके फसल अच्छी होती है, तो हमें बताना है कि फसलों को 17 प्रकार के पोषक तत्वों की जरूरत पड़ती है। सभी प्रकार के पोषक तत्व जब तक खेतों में नहीं डालेंगे तब तक हमारा खेत उन्नत नहीं हो सकता है और जमीन हमारी उपजाऊ नहीं हो सकती, एक प्रकार से मृत हो सकती है। तो सबसे पहले किसान भाइयों को जैविक खादों का उपयोग करना है, जिसमें प्रमुख रूप से गोबर की खाद, केचुआ खाद, नाड़ी विधि से बनी खाद, हरी खाद का उपयोग करना है। इसके बाद में ही हमें जैविक खादों का उपयोग करना है, प्राकृतिक खाद जैसे प्राकृतिक रूप से जीवामृत हुआ इसका उपयोग करना है, अमृत का उपयोग करना है, और इसके बाद में हमें रासायनिक खादों का उपयोग करना है जिससे कि हमारी फसल अच्छी हो सके। साथ ही साथ यदि कीड़े बीमारी भी लगती है तो सबसे पहले हमें जैविक कीटनाशकों का उपयोग करना है और उसके बाद में ही अन्य रासायनिक खादों का उपयोग करना है, रासायनिक दवा का उपयोग करना है।
6: सर, एक सवाल ये है कि अब ये जो अभियान हम शुरू कर रहे हैं खेत बचाओ अभियान, तो हमें क्या जरूरत पड़ गई आज खेतों को बचाने की?
7: जैसे आधुनिकता के इसमें हम लोग भूमि का दोहन करते जा रहे हैं, अधिक पैदावार लेते जा रहे हैं, जैसे रायसेन जिला ही देखा जाए तो इसमें 3 फसल हम लगातार ले रहे हैं, खरीफ में प्रमुख फसल यहाँ की धान है, उसके बाद गेहूं ले रहे हैं और थर्ड फसल में मूंग ले रहे हैं। तो हमें यानी जमीन में उपजाऊ क्षमता बनाए रखने के लिए इन किसानों को जागृत करना बहुत आवश्यक है, ताकि भूमि का दोहन भी ना हो, संतुलित मात्रा में रासायनिक खाद जैविक खाद का उपयोग करे और पैदावार अच्छी हो, ताकि हमारे पूर्वजों ने जो हमें जमीन दिया है यही जमीन हम आने वाली पीढ़ी को स्वस्थ जमीन दे सके।
6: आकाशवाणी भोपाल से बात करने के लिए आपका सर बहुत बहुत धन्यवाद।
7: धन्यवाद सर।
3: ಇದುವರೆಗೆ ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ 2026ರ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿದಿರಿ. ಪ್ರಸ್ತುತಿ ಹಾಗೂ ನಿರ್ಮಾಣ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ಎಂ ಸುಧಾಕರ್.

0: ಇದೀಗ ಆರಂಭ. ಆಕಾಶವಾಣಿ ಇದೀಗ ಕೇಳಿ, ಎನ್ಡಿಎ ಸರ್ಕಾರ 12 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಧ್ವನಿ ಮುದ್ರಣ ಪ್ರಸಾರ. ವಿಷಯ ಜನವಿಶ್ವಾಸ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಹೇ 12 ಸಾಲ ವಿಶ್ವಾಸ ಕೆ ವಿಕಾಸ ಕೆ ಜನಕಲ್ಯಾಣ ಕೆ ವಿಶೇಷ ಶೃಂಖಲಾ ಕೆ ಅಂತರ್ಗತ ಆಜ್ ಸುನಿಯೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಔರ್ ಪರ್ಯಟನ ಮಂತ್ರಿ ಗಜೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಶೇಖಾವತ್ ಕೆ ಸಾಥ್ ವಿಶೇಷ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ. ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಕರ್ ರಹೇ ಹೇ ಆನಂದ್ ಶ್ರೀವಾಸ್ತವ್.
2: ಏಕ್ ಓರ್ ಹಜಾರೋ ವರ್ಷೋ ಕಿ ಸಭ್ಯತಾಯೇ, ದೂಸರಿ ಓರ್ ನಯೇ ಭಾರತ್ ಕಿ ಆಕಾಂಕ್ಷಾಯೇ, ಏಕ್ ಓರ್ ವೇದೋ ಕಿ ವಾಣಿ ತೋ ದೂಸರಿ ಓರ್ ಡಿಜಿಟಲ್ ಯುಗ್ ಕಿ ಗತಿ, ಏಕ್ ಓರ್ ಕಾಶಿ ಕೆ ಘಾಟ್ ದೂಸರಿ ಓರ್ ವಿಶ್ವ ಮಂಚ ಪರ್ ಭಾರತ್ ಕಾ ಬಢ್ತಾ ಸಮ್ಮಾನ. ಪಿಛಲೆ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಭಾರತ್ ನೇ ಸಿರ್ಫ್ ವಿಕಾಸ್ ಕಿ ನಯಿ ಇಬಾರತ್ ಹಿ ನಹಿ ಲಿಖಿ ಹೈ, ಭಾರತ್ ನೇ ಅಪ್ನಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಚೇತನಾ ವಿರಾಸತ್ ಔರ್ ಪಹಚಾನ್ ಕೋ ಏಕ್ ನಯೇ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ್ ಕೆ ಸಾಥ್ ದುನಿಯಾ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಪ್ರಸ್ತುತ ಕಿಯಾ ಹೈ. ಕಾಶಿ ಕೆ ಧಾಮ್ ಕಿ ಬಾತ್ ಕರೇ ಯಾ ಫಿರ್ ಕೇದಾರನಾಥ್ ಕೆ ಪುನರ್ ನಿರ್ಮಾಣ ಕಿ, ವಿದೇಶೋ ಸೆ ಆಯೇ ಮೂರ್ತಿಯೋ ಕಿ ಬಾತ್ ಕರೇ ಯಾ ಫಿರ್ ಜ್ಞಾನ್ ಭಾರತಂ ಮಿಷನ್ ಕಿ, ಸಾಥ್ ಹಿ ಸಾಥ್ ವಂದೇ ಮಾತರಂ ಕೆ 150 ವರ್ಷೋ ಕೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉತ್ಸವ ಕಿ ಬಾತ್ ಕರೇ ಯಾ ಫಿರ್ ಹಮ್ ಬಾತ್ ಕರೇ ಆಜ್ ಆಧುನಿಕ ಹೋತೆ ಭಾರತ್ ಕೆ ನಯೇ ಸ್ವರೂಪ ಕಿ. ಹರ್ ಜಗಹ ಚರ್ಚಾ ಹೈ ಏಕ್ ಐಸೆ ಭಾರತ್ ಕಿ ಜಿಸ್ ಕಿ ಓರ್ ದುನಿಯಾ ಉಮ್ಮೀದ್ ಭರಿ ನಜರೋ ಸೆ ದೇಖ ರಹಿ ಹೈ. ಸಂಸ್ಕೃತಿ ಔರ್ ಪರ್ಯಟನ್ ಕೆ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಪಿಛಲೆ 12 ವರ್ಷ ಕಿಸ್ ತರೀಕೆ ಕೆ ರಹೇ ಇಸ್ ಪರ್ ಚರ್ಚಾ ಕೆ ಲಿಯೆ ಆಜ್ ಕೆ ಖಾಸ್ ಮೆಹಮಾನ್ ಹೈ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಔರ್ ಪರ್ಯಟನ್ ಮಂತ್ರಿ ಗಜೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಶೇಖಾವತ್. ಆಕಾಶವಾಣಿ ಮೇ ಆಪ್ಕಾ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಸ್ವಾಗತ್ ಹೈ.
3: ಧನ್ಯವಾದ್, ಬಹುತ್ ಸಾರಾ ಆಭಾರ್ ಯಾ ಅವಸರ್ ಪ್ರದಾನ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ.
2: ಶುರುವಾತ್ ಯಹೀ ಸೆ ಕರ್ತೆ ಹೈ, ಪಿಛಲೆ 12 ವರ್ಷ ಕಿ ಹಮ್ ಬಾತ್ ಕರೇ ತೋ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕೆ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಆಪ್ ಕಿಸ್ ತರೀಕೆ ಸೆ ದೇಖ್ತೆ ಹೈ? ಚೂಂಕಿ ದುನಿಯಾ ಕೋ ಲಗ್ತಾ ಥಾ ಕಿ ವಿರಾಸತ್ ಔರ್ ವಿಕಾಸ್ ದೋ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ವಿಷಯ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಭಾರತ್ ನೇ ಇಸೆ ಏಕ್ ಸಾಥ್ ಏಕಾಕಾರ್ ಕರ್ ದಿಖಾಯಾ ಹೈ.
3: ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜಿ ಕೆ ನೇತೃತ್ವ ಮೇ ಜಿಸ್ ತರಹ ಸೆ ಪಿಛಲೆ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಏಕ್ ತರಫ್ ಜನತಾ ಕೆ ವಿಶ್ವಾಸ್ ಪರ್ ಖರಾ ಉತರ್ತೆ ಹುವೆ ಸರ್ವಸ್ಪರ್ಶಿ ಯೋಜನಾಓ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ, ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಸರ್ವ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಯೋಜನಾಓ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ದೇಶ ಕೋ ಪರಿವರ್ತಿತ ಕಿಯಾ. ವಹೀಂ ದೂಸರಿ ತರಫ್ ಜಹಾಂ ಭಾರತ ಕಾ ಆಮ ವ್ಯಕ್ತಿ ಗುಲಾಮಿ ಕಿ ಮಾನಸಿಕತಾ ಕೆ ಬೋಝ ಸೆ ದಬ್ ಕರ್ಕೆ ಭಾರತ ಪರ್ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಗರ್ವ ಕರ್ನೆ ಕಿ ಜೋ ವ್ಯವಸ್ಥಾ ಥಿ, ಜೋ ವಿಚಾರ ಥಾ, ಉಸ್ಸೆ ಕಹೀಂ ದೂರ್ ಭಟಕ್ ಗಯಾ ಥಾ, ಉಸ್ಸೆ ಕಹೀಂ ಅಲಗ್ ಹೋ ಗಯಾ ಥಾ. ಭಾರತೀಯೋ ಕಾ ಭಾರತ ಕೆ ಪ್ರತಿ ಗರ್ವ ಕಾ ಬೋಧ ವಾಪಸ್ ಸ್ಥಾಪಿತ ಕರ್ನೆ ಮೇ ಪಿಛಲೆ 12 ಸಾಲ ಮೇ ಸಫಲತಾ ಪ್ರಾಪ್ತ ಕಿಯಾ ಹೈ. ಇಸ್ 12 ಸಾಲ ಕೆ ದೌರ್ ಮೇ ಜಿಸ್ ತರಹ ಸೆ ವಿರಾಸತ್ ಔರ್ ವಿಕಾಸ್ ದೋನೋ ಏಕ್ ಸಾಥ್ ಚಲೇ, ಹಮ್ ಗುಲಾಮಿ ಕಿ ಮಾನಸಿಕತಾ ಕೋ ಪೀಚೆ ಛೋಡ್ ಕರ್ಕೆ ಅಪ್ನಿ ವಿರಾಸತ್ ಕಾ ಸಂರಕ್ಷಣ ಕರ್ತೆ ಹುವೆ ವಿಕಸಿತ ಹೋನೆ ಕಿ ದಿಶಾ ಮೇ ಆಗೇ ಬಢೆ. ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜಿ ಕೆ ನೇತೃತ್ವ ಮೇ ಇಸ್ ದಿಶಾ ಮೇ ಜಿಸ್ ತರಹ ಸೆ ಪಿಛಲೆ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಕಾಮ್ ಹುವಾ ಹೈ ಔರ್ ಜೋ ಪರಿವರ್ತನ ಔರ್ ಪ್ರಭಾವ ಉಸ್ಕಾ ದಿಖಾಯಿ ದೇತಾ ಹೈ. ಮೈ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ಕಹಿ ಸಕ್ತಾ ಹೂಂ ಕಿ 12 ಸಾಲ ಕಾ ಕಾಲಖಂಡ ಜಬ್ ಭಾರತ್ ಕೆ ವಿಕಸಿತ ಹೋನೆ ಕಾ ಇತಿಹಾಸ ಲಿಖಾ ಜಾಯೇಗಾ, ತಬ್ ಭಾರತ್ ಕೆ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪುನರ್ಜಾಗರಣ ಕಾ ದೌರ್ ಉಸ್ಕೆ ರೂಪ ಮೇ ಪರಿಭಾಷಿತ ಔರ್ ಚಿನ್ನಿತ ಕಿಯಾ ಜಾಯೇಗಾ.
2: ಜಿ ಬಿಲ್ಕುಲ್, ಕೈ ಸಾರೆ ಐಸೆ ವಿಷಯ ರಹೇ ಜಿಸ್ನೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮಂತ್ರಾಲಯ ನೇ ಪಿಛಲೆ 12 ವರ್ಷೋ ಮೇ ಬೆಹತರೀನ್ ಕಾಮ್ ಕಿಯಾ. ಅಗರ್ ಏಕ್ ಏಕ್ ವಿಷಯ ಕಿ ಬಾತ್ ಕರೇ ತೋ ವಿದೇಶೋ ಸೆ ಜೋ ಪ್ರಾಚೀನ್ ಮೂರ್ತಿಯಾಂ ಆಯಿ ಉಸ್ಕಾ ಆಪ್ ಕಿತ್ನಾ ಪ್ರಭಾವ ಮಾನ್ತೆ ಹೈ? ಸಿರ್ಫ್ ವೋ ಮೂರ್ತಿಯೋ ಕಾ ಆನಾ ನಹೀ ರಹಾ, ವೋ ಭಾರತ್ ಕಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಚೇತನಾ ಕಾ ವೈಶ್ವಿಕ ಪ್ರಸಾರ ಭಿ ದಿಖಾತಾ ಔರ್ ಸಾಥ್ ಹಿ ಸಾಥ್ ದಿಖಾತಾ ಹೈ ಕಿ ಜಬ್ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕಿ ಕೋಯಿ ಚೀಜ್ ವಾಪಸ್ ಆತಿ ಹೈ ತೋ ವಿರಾಸತ್ ಭಿ ಹಮಾರಿ ಸಮೃದ್ಧ ಹೋತಿ ಹೈ.
3: ದೇಖಿಯೇ, 70 ಕೆ ದಶಕ್ ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮೇ ಯುನೆಸ್ಕೋ ಕಾ ಯೇ ವರ್ಲ್ಡ್ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಹುವಾ ಜಿಸ್ ಮೇ ಯೇ ತಯ ಹುವಾ ಕಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಧರೋಹರ್ ಹೈ ಯದಿ ಅನಧಿಕೃತ ರೂಪ ಸೆ ಉಸ್ ದೇಶ್ ಸೆ ಕಹೀಂ ಬಾಹರ್ ಲೆ ಜಾಯೇ ಜಾತೇ ಹೈ ತೋ ಇಸ್ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಕೆ ಬಾದ್ ಕೆ ಇನ್ ಸಂಪದಾಓಂ ಪರ್ ವೋ ರಾಷ್ಟ್ರ ಅಪ್ನಾ ಪ್ರೋವಿನೆನ್ಸ್ ಪ್ರೂವ್ ಕರ್ಕೆ ಉಸ್ಕೋ ವಾಪಸ್ ಲಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಲೇಮ್ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೈ, ಅನೈತಿಕ ತರೀಕೆ ಸೆ, ಇಲ್ಲೀಗಲ್ ತರೀಕೆ ಸೆ, ಚೋರಿ ಸೆ, ತಸ್ಕರಿ ಸೆ, ಜೋ ಜಿಸ್ ಕಿಸಿ ಭಿ ದೇಶ್ ಕಿ ಸಂಪದಾ ಗಯೀ ಹೋ. ತಬ್ ಸೆ ಲೇ ಕರ್ಕೆ 2014 ತಕ್ ಜಮಾನೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿ ಕೋ ದೇಶ್ ಕಿ ಜನತಾ ನೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಕಿ ಪದ ಪರ್ ಆಸೀನ್ ಕಿಯಾ. ವಿರಾಸತ್ ಕಾ ಸಂರಕ್ಷಣ ಕೇವಲ ಶಬ್ದ ನಹೀ ಥಾ, ಉಸ್ಕೆ ಪ್ರತಿ ಜೋ ಭಾವ ಥಾ, ಮೈ ಆಜ್ ಗರ್ವ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ಕಹಿ ಸಕ್ತಾ ಹೂಂ ಕಿ ವೋ 13 ಕಿ ಸಂಖ್ಯಾ ಬಢ್ ಕರ್ಕೆ ಔರ್ 670 ಸೆ ಜ್ಯಾದಾ ಹೋ ಗಯಿ ಹೈ. ಔರ್ ಪಿಛಲೆ ವರ್ಷೋ ಮೇ ಜಿಸ್ ತರಹ ಸೆ ಹಮ್ನೆ ಅನೇಕ ದೇಶೋ ಕೆ ಸಾಥ್ ಇಸ್ ಪರ್ ಅಪ್ನೆ ಕಲ್ಚರಲ್ ಅಗ್ರೀಮೆಂಟ್ಸ್ ಕಿಯೇ. ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ಅಮೇರಿಕಾ ಜೋ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಸ್ಕಾ ಹೈ, ಐಸಿ ಸಾರಿ ಸಂಪತ್ತಿಯಾಂ ಸಂಪದಾಯೆ ಚೋರಿ ಹೋಕರ್ ಕೆ ಅಮೇರಿಕಾ ಜಾತಿ ಥಿ, ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಜೋ ಹಮ್ನೆ ಕಲ್ಚರಲ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಗ್ರೀಮೆಂಟ್ ಸೈನ್ ಕಿಯಾ. ಭಾರತ್ ಕಿ ವರ್ಲ್ಡ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಕಮಿಟಿ ಕಿ ಮೀಟಿಂಗ್ ಜಬ್ ಭಾರತ್ ಮೇ ಹುಯಿ ಥಿ 2024 ಕೆ ವರ್ಷ ಮೇ ಉಸ್ ಸಮಯ ಮೇ, ಉಸ್ಕೆ ಚಲ್ತೆ ಹುವೆ ಏಕ್ ನಯಾ ಮಾರ್ಗ ಪ್ರಶಸ್ತ ಹುವಾ ಔರ್ ಹಮ್ 670 ಕೆ ಆಂಕಡೆ ಕೋ ಪಾರ್ ಕರ್ ಪಾಯೆ. और आज जिस दिशा में माननीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में हम आगे चले, इस साल के अंत तक जाते जाते हम 1000 के आंकड़े को पार करके हम 4 डिजिट की संख्या में पहुंच जाएंगे। इतना ही नहीं, विभिन्न वैश्विक मंचों पर जहां ये विषय रेलेवेंट है, भारत ने अपनी इस सफलता को दुनिया के दूसरे देशों के साथ में भी साझा करके ऐसे अनेक देश जिन्होंने गुलामी का दंश सहा है उनकी आवाज को बुलंद करने का भी काम किया है। हमारी कल्चरल प्रॉपर्टीज का रेस्टिट्यूशन हमारा सांस्कृतिक सभ्यतागत हक है, ये आवाज वैश्विक मंच पर भारत ने एक नेतृत्वकर्ता बनकर के उठाई है। जब एक संपत्ति, एक संपदा, चाहे वो अन्नपूर्णा की मूर्ति हो, वो ट्रैक करके प्रधानमंत्री खुद इंटरेस्ट लेकर के वापस लाते हैं और वो काशी विश्वनाथ के मंदिर में जब पुनर्स्थापित होती है, वो एक सभ्यतागत मूल्य का पुनर्स्थापन होता है, एक इतिहास का वापस पुनर्स्थापन होता है और एक राष्ट्रीय संकल्प का सिद्ध होना उसके कारण से दिखाई देता है। निश्चित रूप से माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में उनकी इस विचार के प्रति, इस विषय के प्रति निष्ठा और संकल्प शक्ति, इन तीनों का प्रकटन इसके माध्यम से होता है।
2: अगर हम सांस्कृतिक पुनर्जागरण की बात को थोड़ा और आगे लेकर जाएं, हमने देखा कि काशी विश्वनाथ का पूरा कॉरिडोर बना, केदारनाथ मंदिर का पुनर्निर्माण हुआ, उज्जैन में जो द्वादश ज्योतिर्लिंगों में से एक है महादेव का मंदिर, वहां पर महादेव लोक बनाया गया और बहुत टूरिज्म को बढ़ावा मिला। इसके दो पहलू हैं, एक तो जो सांस्कृतिक कॉरिडोर का निर्माण होना और उसके जरिए युवाओं को जोड़ना और रोजगार के अवसरों को बढ़ाना। संस्कृति मंत्रालय आने वाले समय में भी इस तरह की किस योजनाओं पर काम कर रहा है?
3: देखिए, हमारी संस्कृति के मानबिंदु, हमारी सभ्यता के मानबिंदु, हमारी आस्था के केंद्र, जिनकी आपने चर्चा की, काशी बाबा का कॉरिडोर बनाने की बात हो, महाकाल लोक बनाने की बात हो, केदारनाथ के पुनर्निर्माण की बात हो, सोमनाथ जो भारत की अदम्य जिजीविषा का प्रतीक है, उसके मंदिर के परिसर के पुनर्निर्माण के साथ साथ में वहाँ इंफ्रास्ट्रक्चर के डेवलपमेंट का विषय हो, या सोमनाथ के आक्रमण, उसके ध्वस्त किए जाने के 1000 साल के पूरे होने को, या पुनर्निर्माण के 75 साल पूरे होने के को वर्ष पर्यंत उत्सव के रूप में मनाने और देश को उसके साथ जोड़ने का विषय हो, जगन्नाथपुरी के धाम से लेकर के देश के अन्य इस तरह के श्रद्धा के केंद्रों को प्रसाद योजना के माध्यम से पर्यटन मंत्रालय द्वारा विकसित करने, वहां अवसंरचनाओं के विकास, इंफ्रास्ट्रक्चर के साथ साथ में टूरिस्ट एमिनिटीज को बढ़ाने का काम हो, निश्चित रूप से उसने वहां जाने वाले दर्शनार्थियों के अनुभव के स्तर को समृद्ध करने का काम किया है। लेकिन इसके चलते हुए मात्र पर्यटन को या धार्मिक पर्यटन को उछाल मिलाओ ऐसा नहीं है। पिछले वर्षों में जिस तरह से गरीब कल्याण की योजनाएं बनाई गई, उनको जिस तरह से सैचुरेशन के मंत्र के साथ में धरातल पर उतारा गया, उसके चलते हुए जो 25 करोड़ लोग गरीबी की रेखा से बाहर निकल पाए, मध्यम वर्ग को जिस तरह से दोहरी राहत प्रदान की, एक टैक्स में कटौती करके, इनकम टैक्स के स्लैब्स को रिवाइज करके, जहां 2 लाख रुपए के ऊपर की आय पर इनकम टैक्स लगता था, आज 12.5 लाख तक इनकम टैक्स जीरो हुआ। दूसरी तरफ अप्रत्यक्ष करों में GST का लागू करके, देश में एक कर की व्यवस्था को लागू करके, जो कैस्केडिंग इफेक्ट से टैक्स लगता था, टैक्स ओवर टैक्स, उससे राहत प्रदान करके, और तीसरे देश की महंगाई को पिछले 12 वर्षों तक निरंतर काबू में रख करके जो है हिस्टोरिकली लो बनाए रखने में कामयाबी प्राप्त करके मध्यम वर्ग को जिस तरह से लेवरेज किया, उनकी जेब में जब डिस्पेंसिबल पैसा आया, तो सामान्य भारतीय की जिस तरह की सोच, मानसिकता और जिस तरह का विचार होता है, उसकी जेब में जब डिस्पेंसिबल इनकम होती है, तब वो पहली बार घर से बाहर निकलने का अवसर मिलता है, तो दशकों से, कई केसेस में पीढ़ियों से दबी हुई आकांक्षा कि कभी हमारे पास पैसा होगा तब मैं अपने बूढ़े माँ बाप को लेकर के आस्था के किसी केंद्र में, जहां परिवार की आस्था हो या जिन जिन जगहों पर आस्था हो, वहां लेकर के जाऊंगा, दर्शन का सौभाग्य प्राप्त करूंगा, दर्शन कराने का पुण्य प्राप्त करूंगा। ये सपना इन सब परिस्थितियों के कारण से साकार हुआ और इसके साथ साथ में जिस तरह से इंफ्रास्ट्रक्चर पर काम हुआ, सड़कें बनी, वर्ल्ड क्लास इन रोड इंफ्रास्ट्रक्चर खड़ा हुआ, मॉडर्नाइज रेलवे भारत में आई, रेलवे इंफ्रास्ट्रक्चर का मॉडर्नाइजेशन के साथ साथ में उनके परिचालन की गति बढ़ी ताकि आवागमन में समय कम हो, नए हवाई अड्डे बने, हवाई चप्पल पहनने वाला हवाई यात्रा कर सके, इस सपने को साकार सरकार ने किया, उसने भी निश्चित रूप से धार्मिक पर्यटन को बढ़ाया। पर्यटन की गतिविधि जो कहीं भी होती है, पर्यटन की अर्थव्यवस्था जो है वो ओवरऑल भारत की जीडीपी में 6% का कंट्रीब्यूशन करती है। माननीय प्रधानमंत्री जी का स्पष्ट मार्गदर्शन है, हमको इसको 2047 तक जब भारत विकसित होगा तब तक 10% के ग्लोबल बेंचमार्क के बराबर लेकर के जाना है। लेकिन दूसरा, पर्यटन की अर्थव्यवस्था सबसे डिसेंट्रलाइज इकोनॉमी होती है। जब आप और मैं पर्यटन के लिए कहीं जाए, चाहे वो किसी भी पर्पज के लिए होगा, ट्रांसपोर्टर को उसको लेकर के रोजगार मिलता है, ट्रांसपोर्टर के कैस्केडिंग इफेक्ट से ड्राइवर को रोजगार मिलता है, गाड़ियां मैन्युफैक्चरिंग करने वालों को उसके चलते हुए रोजगार मिलता है, वो एक कैस्केडिंग इम्पैक्ट होता है। होटल में ठहरते हैं, हॉस्पिटैलिटी सेक्टर जो है वो सबसे बड़ा रोजगार का प्रदाता है। निवेश विज रोजगार सर्जित रोजगार अगर देखें तो हॉस्पिटैलिटी और टूरिज्म सेक्टर सबसे ज्यादा रोजगार सर्जन